0: सखी पितांक दारुण प्रतिज्ञा कथा शुणीच त मु आउ अधिक कण कहिबि
1: सत एका आम महाराजा बाणासुर अटल प्रतिज्ञा करिसेंति तांकु जे युद्धरे पराजित करिब आम राजजेमा उत्साहंकु सेही बाहा हबो सतरे आम महाराजांकु किए युद्धरे परास्त करिब ना जेमा आमर बाहा हेबे
2: इंद्रपरा खत्री जेउटि हारिगला आउ पुणि किए महाराजांकु परास्त करिब मा
0: सखी चित्ररेखा सरला मो परि हतभागिनी आउ केही नाही मो पई युद्ध लागिब केते प्राणहानि घटिब हेले मो आशा मेंटिब नाही

0: कौन हला देखु देखु मो पक्षर समस्त योद्धा निहत हेले तेबे तेबे कृष्ण बण प्रकृत रे मोर समस्कंद योद्धा हेइ तो आसुची
1: दर्पी बा आज तोर निस्तार नाही स्वयं सदाशिव जदि तो सपक्ष अस्त्र धरती तेबे मध्य तोर रक्षा नाही
0: कहर रक्षा नाही वर्तमान तार निष्पत्ति होई जीवो